0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी. आईच्या कोकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोग असो स्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आईच्या आंकड्याक कोकणी दाईस कार्यक्रमाक तुमका समेस्तांक मोग असो स्वागत आणि येवकार. प्रदर्शन दिवसो अनेक पंगड असा सेंट एलोशियस कॉलेजीसो कोकणी संघ हो पंगड. आणि या पंगडांत सबार फ्रिगेचे कलाकार संगाता येवन तनिंचे एक पंगड रोसलो असा. आणि या पंगडांत सकड युवा कलाकार युवा तालेंता भरलेलो पंगड जावन आसा. आणि आता कोंकणी संघ पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार. हे प्रदर्शन तुम्ही वीक्षण करचे आणि तुम्ही दादोशी जावचे.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगा सुस्वागत.
1: सर वीक्षकांक नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक कोंकणी दायज कार्यक्रमाक तुमका समेस्तांक मोगा सुस्वागत आणि येवकार. प्रदर्शन दिवसो अनेक पंगड असा सेंट एलोशियस कॉलेजीसो कोंकणी संघ हो पंगड. आणि या पंगडांत साबार फ्रिगेजीचे कलाकार संगात येवन तनिंचे एक पंगड रोसलो असा. आणि या पंगडांत सकड युवा कलाकार युवा तालेंता भरलेलो पंगड जावन आसा. आणि आता कोंकणी संघ पंगडाचे प्रदर्शन तुमच्या मुखार. हे प्रदर्शन तुम्ही वीक्षण करचे आणि तुम्ही दादोशी जावचे.